नमस्कार. 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सांचेर आम्ही उलयतात. तेच बरोबर 1278 किलो हर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयज बार शेनवार, भारतीय सौर दीस 26 वैशाख शके 1948 म्हणजेच 16 मे 2026. आता सकाळची बरोबर 5:56 जातात. आयच्या आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता सुरुवात करतात. सुप्रभात.

हो सुंदर असो सुविचार तुम्ही ऐकलो विचार किरण ह्या आमच्या सुंदरशा कार्यावळीतल्यान. आणि अंकपेनो नवो दीस आणि आयच्या हमका देवान दिल्ल्या संदीतल्यान आम्ही आमच्या नव्या श्वासाक सुरवात करताना चलात हो श्वास अर्पित करीत आमच्या देवाक आमच्या परमेश्वराक आस्वाद घेऊया. तर एक वार अशा भक्तिगीतांचो आणि करिया भक्ती आमच्या परमेश्वराची जाणी आमकां ह्या जगांत हाडली आणि ह्या जगांत बरी कर्तुपां किंवा बरी कर्मां करपाची संद दिली. चलात आर्गादीत ऐकूया पुलीस सुवातेर आती नायक हाणें गायिल्ले हे सुंदर अशें गीत हरीची पावलां. 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्स आकाशवाणी पणजे केंद्राचो म्हादयी चॅनल ह्या खिणाक तुमच्या खातीर घेऊन येता सुंदर अशा भक्तिगीतांची वळेरी. आमचो आधार ह्या कार्यावळीतल्यान आणि ह्या वळेरेक सुरवात करताना हे भक्तिगीत आरती नायक हाणें गायिल्लें.

सुन सुन प्रभु बिनती हमरिया। आयक पेनो हे सुंदर अशे भक्ति गीत तुम आयकताले। आमचो आधार ह्या भक्ति गीतांच्या वळेरीच्या कार्यवळींत। ही वळेरी आयक पेनो घेऊन येता तुमच्या खातीर तरेकवार अशा सुंदर अशा सुरांनी सजिल्ली भक्ति गीतां। आणि ह्या भक्ति गीतांतल्यान आम्ही अर्पित करतात आमची सेवा, आमचो मोग आणि आमची प्रार्थना देवाच्या पायांकडे। आणि अशीच आमची प्रार्थना देवाच्या पायांकडे पावेत ताचे बेसांव आमचेर तशेंच सगळ्यांचेर मागत। चला नेफी हाणें गायिल्ल्या ह्या भक्तिगीताचो आस्वाद घेवया। सायबेंड माय। सगळ्यांचेर मायेचो हात भोंवडावपी, सगळ्यांची मायेन राखण करपी, आवयची सुवात आमच्या जिणेंत भरपी सायबेंड माय।

0: अगं प्रणू, वंदे मातरम ह्या तराण्या सांगतकच वेळ झालो असा आमचो आधार ह्या कार्यवळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावा 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचो म्हादई चॅनल. बरोबर सकाळचे 6:45 आणि 1 सेकंद जातात. चला तुळूया मुखावले कार्यवळीकडे, जे नाव जावन आसा शेतकामत्यांक म्हायती. आणि आज शेतकामती भाव भणा खातीर आमी घेवन येतात कार्यवळ. आणि ह्या कार्यवळीत सुपारी, कासू आणि भाजी फुलांक साराचो डोस ह्या विषयाचेर जेनीस आफोन्सो हांचे उलोप.
1: गोंयच्या मुखेल पिकांच्यो साऱ्याचो डोस पळोवया. सुपारी, प्रत्येक सुपारीक दर वर्साक 200 ग्राम नत्र, 350 ग्राम स्पुरत आणि 250 ग्राम पोतास जाय. 15 ते 20 सेंटीमीटर खोलायेचे झाडा पासून सुमार 1.5 मीटर पयस आळे काढचे. 10 ते 15 किलो सावळ, कंपोस्ट, निमपेंड, असली सेंद्रीय सारी घालची. त्याचबरोबर प्रत्येक माडयेक 1/2 किलो युरिया, 1.5 किलो रॉक फॉस्फेट, 400 ग्राम पोतास, 20 ग्राम झिंक सल्फेट आणि 20 ग्राम बोरॉन घालचे. पहिल्या वर्साक ल्हान माडयांक ह्या साऱ्याचो 1/3 भाग आणि दुसऱ्या वर्साक 1/2 भाग करून घालचो. सारें घालतकच आळे मातयेन धापचे. काजू, काजूच्या झाडाक ऑगस्ट सप्टेंबर म्हयन्यांत आळे काढून सारें घालूंक जाय. दोंगराळ भागांत झाडाच्या वयल्या वाटेन 1 ते 1.5 मीटर लांब, 20 व 25 सेंटीमीटर रुंद आणि 1 फूट खोल चंद्र आकाराची चर मारून तातूनय सारें, पालो, कंपोस्ट घालूं येता. पयल्या वर्साक 1/2 किलो युरिया, 1/2 किलो युनिफॉस आणि 200 ग्राम पोतास

0: मांस मटणाचे चड वापर करप आनी नवे धान्य वापरप, जशें की नवो तांदूळ, नवे गव आनी तशेंच सोऱ्या सारकी कांय वसना केल्यार सुद्दां गोडेमूत जावं येता. व्यायामाचो अभाव हे सुद्दां गोडेमुताचें एक प्रधान कारण आसत. पूण समाजाक मात सदांच अशें दिसता की फक्त खूब गोड खाले म्हणूनच गोडेमुताचें दुयेंस जाता काय कितें, तर अशें ना इतलें हांव सांगूंक सोदतां. तशेंच हे दुयेंस जर जालें म्हणजे आमकां गोडेमुताचो त्रास जालो जाल्यार प्रत्येक शरिराच्या अवयवाचेर सुद्दां हेचो वायट परिणाम जाता. आणि हे हातून महत्वाचे अवयव म्हणजे आमचो दोळो. दोळ्याचो जो पड्डो असता ताका आमी रेटिना म्हणटा. गोडेमुताच्या दुयेंसान रक्तान जर साखर वाडली तर हेचो दुष्परिणाम आमच्या दोळ्याच्या पड्ड्याचेर जाता आणि आमकां दिश्टी पडनाशें जाता. तशेंच हे गोडेमुताचो वायट परिणाम आमच्या किडनीचेर सुद्दां जाता. रक्तातली साखर जर आमची नियंत्रित ना जाल्यार किडनीन क्रिएटिनिन नावाचो एक घटक असता जो वाडपाक लागता आणि ताका लागून हळूहळू आमची किडनी निकामी सुद्धा जावपाक शकता. तशेंच या गोडेमुताचो आमच्या शरीराच्या बाकीच्या अवयवांचेर सुद्धा परिणाम जाता. जसे की आमची मज्जा संस्था असा, ताका लागून या मज्जा संस्थेचेर जाऊन ज्यो आमच्यो नर्व्स असा त्यांची सेन्सिटिव्हिटी कमी जाता. म्हणून पायांक सो एखादो खिळो लागलो सुद्धा जाल्यार आमकां कळना. तर हे दुयेंस जावचे न्ही म्हण आमी कितें काळजी घेवपाक जाय ते आमी पळोवया. हाची सुरवात जाता म्हळ्यार सदांच आमी नित्यनेमान व्यायाम करपाक जाय. सूर्यनमस्कार करप खूप गरजेचे. सूर्यनमस्कार हो साधो सोपो आणि कमी वेळान पूण सर्व शरीराक व्यायाम दिवपी एक व्यायामाचो प्रकार असा. आयज आमचे अशें जाला की बसून काम करप अजिबात चलप ना. ताका लागून आयच्या काळान आणि कमी वेळान आमी कितें करपाक शकता तर ताका उत्तर म्हळ्यार सूर्यनमस्कार असे असा. तशेंच आहारा बद्दल सांगचे जाल्यार वेळेर जेवण घेवप सुद्धा तितलेच गरजेचे. अवेळी जर जेवण घेतले जाल्यार त्याचे सुद्धा रुपांतर गोडेमुतान फुडें जावं येता. तशेंच रातचे जेवण सुद्धा जाता तितले बेगीन घेवप सुद्धा खूप गरजेचे असा. जांकां गोडेमूत जाला त्यांनी आयुर्वेदिक उपचार केल्यार सुद्धा खूप फायदो जाता. पूण एकूच गजाल हांगा सांगेन दिसता की हे आयुर्वेदिक उपचार तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरा कडल्यानूच घेवचे. इंटरनेट, मोबायल, व्हॉट्सएप हाचेर अनेक उपचार तुमकां आयुर्वेदाच्या नांवा सकयल आयिल्ले मेळटात. पूण हे करचे न्ही, कित्याक वखद खंयच्याय आसूं चुकीच्या पद्दतीन आनी चुकीच्या प्रमाणान जर घेतले जाल्यार ते आमकां माल पडूं येता. तशेंच गोडेमूत जाले म्हणून किरायते, मेथी, जांभूळ ही वखदां स्वतःच्या स्वतः घेवप सुद्धा खूप चुकीचे. कारण ही कडू वखदां असल्या कारणान आपल्या रक्तातली साखर कदाचित कमी जायतूय बी, पूण प्रमाणा भायर जर घेतले जाल्यार शरीराची शक्ती सुद्धा ती कमी करता आणि हाडांचे विकार ताका लागून फुडें जावं येता. तर थोडक्यान सांगप म्हळ्यार योग्य आहार विहार आणि दर वर्सा आपल्या रक्ताची जर चाचणी आमी करून घेतली जाल्यार हे गोडेमुताचे दुयेंस आमी प्रतिबंध करपाक शकता आणि नियंत्रणात दवरपाक शकता.
1: तुम्ही ऐकताले भलायके संदर्भात आशिल्ली कार्यावळ संजीवनी आणि आज संजीवनी ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकले गोडेमूत ह्या विषयाचेर डॉक्टर आदित्य बर्वे हांणी दिल्ली माहिती. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल.

सकाळी बरोबर सर्व्ह जाऊन 55 मिनिटं आणि 22 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 233.1 मीटर भारत 1287 किलो हर्ट्स यांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेवी चॅनल. आणि ऐक बहिणू महादेवी चॅनलचेर ह्या खेळात घेऊया आस्वाद आमच्या महादेवी चॅनलचेर वृत्रापी तर एक वर्ष कार्यवाहींच्या रूपरेषेचं. महादेवी चॅनलचेर सकाळच्या बरोबर 7 वाजून 5 मिनिटांचेर ऐकात कार्यवळ शुभ प्रभात. आणि ह्या कार्यवळींत ऐकपण 7 वाजून 25 मिनिटांचेर तुमकां ऐकूंक मेळटल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. ही कार्यवळ ऐकपण ह्या कार्यवळीचो आस्वाद तुमकां घेऊंक मेळटलो सकाळच्या 7 वाजून 58 मिनिटां मेरेन. आणि उपरांत 8 वाजून 50 मिनिटांचेर आसतली हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ चित्र संगीत. तर सकाळच्या 9 वरांचेर ऐकात मराठी गीतांची कार्यवळ. तर एक वार्षिक कांतार ऐका सकाळच्या 10 वाजून 5 मिनिटांचेर. तर 10 वाजून 30 मिनिटांचेर आसतली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ जातूंत ऐका स्तुती डे हांचे सरोद वादन पले स्वातेर ती सादर करतली राग नट भैरव आणि उपरांत राग जौनपुरी. गाता रही मेरा दिल ही कार्यवळ आसतली 11 वाजून 5 मिनिटांचेर. तर उपरांत अस्तुरी ही बायलां खातीर आशिल्ली खासा कार्यवळ ऐका दनपारच्या 12 वरां जावन 10 मिनिटांचेर.

ही कार्यवाही झाल्या उपरांत दनपारच्या एक वर जाऊन बरोबर 5 मिनिटांची असलेली कांदळा ओवळा ही कांतारांची कार्यवाही, तर उपरांत अकबरनं दनपारच्या 2 वरांच्या ऐकत मिड डे न्यूज इंग्लिशीतल्यान, उपरांत तर एक वर्षी हिंदी फिल्म गीतां ऐकत 2 वर जाऊन 30 मिनिटांचेर ही कार्यवाही झाल्या उपरांत अकबरनं म्हादई चंद्रावल्यान दुसऱ्या सभेतल्यान तुमचो निरोप आम्ही घेतली बरोबर 3 वर जाऊन 10 मिनिटांचेर. परतून एक फावट 5 वर जाऊन 30 मिनिटांचेर तुमची आमची भेट जातली युवावाणी मराठीतल्यान. ह्या कार्यावेंत ऐकात रॅगिंग एक विकृती ह्या विषयाचेर नारायण गांवस हांचे उलोवप. ह्या कार्यावळी उपरांत रोजगार माहिती ऐकात 6 वर जाऊन 10 मिनिटांचेर, तर शब्दोली ही कार्यावळी सरी सांजेच्या 6 वर जाऊन 15 मिनिटांचेर. कोकणीतल्या राष्ट्र खबरो ऐकात 6 वर जाऊन 30 मिनिटांचेर, तर 7 वरांचेर ऐकात भावगीतांची कार्यावळ. ह्या कार्यावळी मजगती अगबनो तर एक वर्षी भावगीतां तुमकां ऐकूंक मेळटली, आनी उपरांत 7 वरां जावन 20 मिनटांचेर ऐकात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. 7 वरां जावन 30 मिनटांचेर चावडेर ह्या कार्यावळींत ऐकात श्री पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा गोवा हांणी सादर केल्ले लोकसंगीत. हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ आसतली 8 वरां जावन 15 मिनटांचेर, तर समाचार संध्या ऐकात 8 वरां जावन 45 मिनटांचेर. स्पॉटलायट ऐकात 9 वरां जावन 15 मिनटांचेर, तर 9 वरां जावन 30 मिनटांचेर तुमकां आयकूंक मेळटली करंट अफेर्स. संगीताची राष्ट्रीय कार्यावळ आसतली 10 वरांचेर, आनी ही कार्यावळ जाल्या उपरांत आयकपानू बरोबर 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमी आमच्या म्हादई चॅनला वेल्यान आजच्या दिसा पुरतो तुमचो निरोप घेतली. तर ही आशिल्ली रुपरेषा आमच्या म्हादई चॅनलाचेर वितरावपी तरेक वर्षा कार्यावळींची. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. बरोबर घेऊन येतलं 7 वरांचेर तुमच्या खातीर दिल्ली केंद्रावल्यान सहक्षेपी जावपी हिंदीतल्यान खबरो, आणि उपरांत 7 वरां जावन 5 मिनटांचेर तुमची आमची परतून भेट जातली पयले सुवातेर कोंकणीतल्यान मुखेल खबरां वांगडा, आणि उपरांत तुमकां ऐकूंक मेळटली कार्यावळ शुभप्रभात. अकबनो शुभप्रभात या कार्यावळीतले तरेकवारचे सेगमेंट पळयता तुमची वाट. पण ह्या खिणाक पयले सुवातेर रुपरेषे उपरांत तुमकां ऐकूंक दिता सकाळच्या बरोबर 7 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपी जावपी हिंदीतल्यान खबरो, आणि उपरांत 7 वरां जावन 5 मिनटांचेर कोंकणीतल्यान वरांच्यो मुखेल खबरो. ऐकत रावात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर हो आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. तर 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. दर दिसा ह्यो दोन्ही कार्यावळी ऐकपनो हे दोन्ही चॅनल तुमच्या खातीर घेऊन येतात तरेक बारशो कार्यावळी तुमच्या मनोरंजना खातीर. ह्या खिणाक तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. 7 वरांचेर येता दिल्ली केंद्रावल्यान सहक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरो खास तुमच्या खातीर म्हादई चॅनलावल्यान. ऐकत रावात हो चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर.

नमस्कार, हांव वेदा, ह्यो आसात काय मुखेल खबरो. स्वयंपूर्ण गोय मोहिमे खाला मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आयज सकाळी 10 वरांचेर व्हर्च्युअल स्वरुपात गोयकारांकडेन संवाद साधतले. हस्तकला हस्तकारागिरीक संबंधी तरेकवार येवजणेची माहिती दिवपासयत ते लोकांच्या प्रस्नांक जापो दितले. राज्यातल्यो सगळ्यो पंचायती आणि नगरपालिकांनी मोठ्या स्क्रीनीचेर ही कार्यावळ पळोवपाक मेळटली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी काल उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग या उपक्रमाचो शुभारंभ झालो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय करताना गोयच्या शेतकी मळार सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करप महत्वाचे असा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. राज्यात नवे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू जावपाचे असा तरी गोयच्या विद्यार्थ्यांखातीर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हांगा आशिल्ल्यो आरक्षित 11 सुवाती तश्योच चालू उरतल्यो अशी माहिती राज्य तांत्रिक शिक्षण संचालनालयान दिल्या. स्मार्ट मिटराक लागून गिरायकांक खंयच्या दिसा कितली वीज वापरली ताचे प्रमाण कळटले. मोबायला परस स्मार्ट मिटराचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उणे असता असे मुखेल वीज अभियंते स्टीफन फर्नांडीस हांणी सांगले. गोय सरकारान सरकारी कर्मचारी तसेच अनुदानित शिक्षणिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांक देतात तो म्हारगाय भत्तो वाढयला. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तसेच अणकारक पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात.

सगळ्याचे बरोबर 7 वाजून 7 मिनिटं आणि 7 सेकंद जातात. मैकातात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सांचे आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेवी चॅनल आणि ह्या खणाक महादेवी चंद्राचारी आता

0: मैमोगाचं योगार शुभप्रभात ह्या कार्यवळीत आणि ऐकूपनो शुभप्रभात ह्या कार्यवळीक सुरुवात करताना चला तुमका ऐकून देता कार्यवळीतलो हो पहिलो सेगमेंट जो तुमका भरता आज दिसाच्या खाशेलेपणाकडे. हय ऐकूपनो आस्वाद घेऊया दिनविशेष ह्या आमच्या शुभप्रभात कार्यवळीच्या पहिल्या सेगमेंटाचं.
1: दिनविशेष

जी हाँ, तेरी ओर हम लेकर आते हैं इधर एक वर्षों कार्यवाही आणि खूप शैशे संगीत आणि संगीतमय इस दौरे को मुखार भरत तुमका एक उन्नीता वैशाली सामंत हाणे गायले हे गीत यो रे साहेबा यो आणि सुंदरशा गीतांचो आस्वाद घे आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलावेल्यान ह्या खेळा शुभ प्रभात ह्या कार्यवळींत.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: दोनशे 233 एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सांचेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. ऐकुपनो म्हादय चॅनलचेर तुम्ही ऐकत आहात शुभ प्रभाती कार्यावळ. आणि ह्या कार्यावळीत वेळ झालो असा घेवपाचो एक ल्हानसो विसव, कारण बरोबर 7:25 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात कोकणीतल्या प्रादेशिक खबरो. आणि ह्या खबरा उपरांत परतून एक फावट तुमची आमची भेट जातली शुभ प्रभात ह्या कार्यावळीत. ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सांचेर.
3: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावर वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबर देता. स्वयंपूर्ण गोय मोहिमेखाला मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आज सकाळी 10 व्हर्च्युअल स्वरूपात गोयकारांकडेन संवाद साधतले. हस्तकला हस्तकारागिरी संबंधी तरेकवार येवजणेची माहिती दिवपासयत ते लोकांच्या प्रस्नाक जापो दितले. हस्तकला आणि वस्त्रोद्योग खात्याचे संचालक सगुण वेळीप हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही कार्यावळ सकाळी 10 ते 11:30 मेरेन जातली. राज्यातल्या सगळ्या पंचायती आणि नगरपालिकांनी मोठ्या स्क्रीनीचेर ही कार्यावळ पळोवपाक मेळटली. पंच, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, स्वयंपूर्ण मित्र हांच्या सयत सामान्यांक वाटेकार जावपाक मेळटले. पहिली खात्यांमार्फत राज्य सरकार तशेंच केंद्राच्या येवजणेविशी सादरीकरण जातले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी काल उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग या उपक्रमाचा शुभारंभ झाला. आलतीन वेळा त्यांच्या राबित्या घरात ही कार्यावळ झाली. प्रयोग म्हळ्यार प्रमोटींग रिसर्च अमांग यूथ ऑफ गोवा ह्या उपक्रमाखाला गोयच्या विद्यार्थ्यांमदी संशोधन संस्कृती, नवकल्पना आणि वैज्ञानिक विचारसरणीक घटाय दिवप हो मुखेल घेत असा. या उपक्रमात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांक संशोधनाची पद्धत, माहिती विश्लेषण, समस्या निवारण, अहवाल लेखन, प्रकाशन आणि पेटंट मिळवपाच्या संदर्भात मार्गदर्शन मेळटले. तशेंच वेगवेगळ्या विषयातल्या तज्ञ मार्गदर्शकां वांगडा आणि संशोधकां वांगडा विद्यार्थ्यांक जोडपाचे कामय हो उपक्रम करतलो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय करतना गोयच्या शेतकी मळार सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करप महत्वाचे असा. गोयची खाजन शेती, काजू, कुळागरां, भात शेती ही आम्ही सैमीकरित्या सेंद्रीय शेतीवरवी ह्या पहिली केला. आता परत एकदा प्राकृतिक शेती करपाक शेतकारांनी, बागायतकारांनी मुखार सरप गरजेचे असा असे मुखेलमंत्र्यांनी सांगला. सैमीक सारे पिकावळी खातीर वापरचे शेणखत तसेच हेर तरेन केल्ले खत गोयची पिकावळ वाढोवपाक सगळ्या गोयकारांनी फुडाकार घेवचो असे आवाहन मुखेलमंत्र्यांनी केला. राज्यात नवे पशुवैजकी महाविद्यालय सुरू जावपाचे असा तरी गोयच्या विद्यार्थ्यां खातीर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हांगा आशिल्ल्यो आरक्षित 11 सुवाती तशोच चालू उरतल्यो अशी माहिती राज्य तांत्रिक शिक्षण संचालनालयान दिल्या. जो मेरेन गोय सरकार नव्या महाविद्यालयाच्या प्रवेशाविषयी अधिकृत अधिसूचना जारी करना आणि सगळी व्यवस्था पूर्ण जायना तो मेरेन ही पोरणी व्यवस्था तशीच चालू उरतली. पोरुपरस अनु गोयातली वीज मागणेत बरोच वाढ झाला. अनु 995 मेगावॅट मेरेन विजेची मागणी वाढल्या अशी माहिती वीजमंत्री सुदीन ढवळेकर हांणी दिल्या. राज्यभरात उष्णताय वाढत आशिल्ल्यान वेगवेगळी उपकरणां वापरिल्ल्यान वीज वापर वाढला. विजेची मागणी वाढल्या मात परवानगी दिल्ल्या विजेच्या लोडाच्या क्षमताये परस विजेचो उपेग केल्ल्याचे वीज खात्याच्या नदरेक दिसून आयला. वीज गिरायकांनी त्यांच्या विजेच्या जोडणीत वीज लोड वाढोवपाची गरज असा अशी सुचोवणी मंत्री ढवळेकर हांणी केल्या. स्मार्ट मिटराक लागून गिरायकांक खंयच्या दिसा कितली वीज वापरली ताचे प्रमाण कळटले. मोबायला परस स्मार्ट मिटराचे इलेक्ट्रोमॅग्नेटीक रेडिएशन उणे असता असे मुखेल वीज अभियंते स्टीफन फर्नांडीस हांणी सांगले. स्मार्ट मिटरा विशीचे गैरसमज पयस करपा खातीर वीजमंत्री सुदीन ढवळेकर हांणी काल पत्रकार परिषद घेतली. या वेळार मुखेल वीज अभियंत्यांनी ही माहिती दिली.

0: माय मोगाचा योगार शुभ प्रभात या कार्यमेन पुढतो एक फाउट तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं महादई चॅनल आणि ह्या खेळात ऐक बनो तुम्ही आणि आम्ही सांगतान आस्वाद घेतात शुभ प्रभात ह्या कार्यमेचो शुभ प्रभात ह्या कार्यमेन चला तुमका भरता मुखावले सेगमेंटाकडे सरभोवतणीकडे पण ताज्या पहिली ऐक बनो घेऊया एक नजर आजच्या हवामानाचेर तर एकपणो आजच्या हवामानात चडान चड तापमान 38 डिग्री सेल्सियस असतलो तर उण्यात उणो असतलो 27 डिग्री सेल्सियस म्हणटकच आजच्या दिसा तुमच्या हाताकडे सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर मुजरत दोरात कारण जी हां आज का ये मौसम आपको करने वाला है बेहाल पण तुमच्या ह्या बेहाल वातावरणाक माहोलाक आणि कंडिशनाक जी हां थोडीशी प्यारीशी हवा व प्यारासा हवा का झोका देत तुमका ऐकून येतात ह्या कार्यवळीत सरभोवतण ही कार्यवळ आणि आज ही कार्यवळ सादर करतात रवींद्र मांडोळकर
1: सरभोवतण कार्यावळ ऐकुपाक रावपी सगळ्या मोगाळ इश्ट इश्टिणी रवींद्र माकान मांडोळकराचो माय मोगाचो नमस्कार साहित्या खातीर नोबेल पुरस्कार जोडपी पहिले वयले व्हड भारतीय साहित्यीक आमच्या देशाचे राष्ट्रगीत रचपी व्हड स्वातंत्र्य झुजारी शांतीनिकेतन हो अभिनव शाळेचो प्रयोग करपी व्हड शिक्षण तज्ञ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हांची जयंती आम्ही हालीच मनयली तांकां पहिले सुवातेर नमन करूया श्रद्धांजली ओपूया आणि आयच्या कार्यावळीची सुरुवात करूया

इश्तिश्तिणीनो पहलगाम दहशतवादी हल्ल्याक लागून जाल्ल्या ऑपरेशन सिंदुराक एक वर्स पुराय जाले. 6-7 मेच्या मध्यरातीक सुरू जाल्ले हे झूज हो संघर्ष 10 मे दिसा दोनय देशांमधल्या समजोत्या उपरांत थांबलो. ऑपरेशन सिंदूर चालीक लावन भारत देशान आपले धोरण निर्णायक कृतीन रुपांतरीत केले. कितलीशीच दशकां भारतीय भुंयेत चालू आशिल्ल्या ह्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाक जाप दितना फकत ताचो तोंडी निषेध नोंद करचे परस निर्णायक कारवाय करपाचे दिकेन हे महत्वाचे पावल आशिल्लें.

0: ऑपरेशन सिंदूराच्या वर्षपूर्तीचे निमित्तान लष्करी इतिहासाचे बरप करपी पत्रकार आणि सेवानिवृत्त माहिती अधिकारी जॉन आगियार हाणी आमचे कडेन ह्या संबंधातले विचार उक्तायले.
1: नमस्कार आयकुबेनो, हा जॉन आगियार. बरोबर एक वर्ष पहिली भारताच्या संरक्षण इतिहासात एक नव अध्याय बरवला गेलो. ही मोहीम म्हणल्यार भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणाचो एक झळझळीत पुरावो. आमकां सगळ्यांक खबर आसा, 22 एप्रील 2025 दिसा पहलगावात जाल्ल्या भयकृत दहशतवादी हल्ल्यान 26 निरपराध नागरिकांनी आपले प्राण वगडायले. त्या अन्यायाचो चड वेळ न्हय तर रोखडीच आणि अचूक जाप दिवपाचो निर्णय केंद्र सरकारान घेतलो. 7 मे 2025 ह्या दिसा भारतीय वायुसेना आणि भूदलान एकठांय येऊन ऑपरेशन सिंदूर सुरू केले. फक्त 4 दिसा भितर पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरातल्या 9 मुखेल दहशतवादी लॉन्च पॅडांचेर हल्लो करून ते उडयले. ह्या मोहिमेचे सगळ्यांत व्हड खाशेलेपण म्हणल्यार हातून वापरिल्ले तंत्रगिन्यान. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या आत्मनिर्भर भारत सपनार सुसंगत असे आमचे स्वदेशी ड्रोन्स आणि अचूक मारो करपी शस्त्रां हांचो वापर केलो. आम्ही शांततायेचे पुजारी पण देशाच्या अखंडतेचेर गाव घातल्यार भारत स्वस्त बसचो ना हो संदेश ह्या दिसा निमतान जगाक मेळ्ळा. आमच्या वीर जवानांच्या शौर्याक मानाचो मुजरो. जय हिंद, जय भारत, जय गोय.
0: देव बरे करू जॉन आगियार बाब, तुमका तुम्ही उक्तायल्या ह्या तुमच्या विचार आणि मता खातीर.

0: मोगळ ऐकूप्यानो, आवय ही दर एकल्याच्या जिणेतली सगळ्यात महत्वाची अशी व्यक्ती जावन आसा. तिगलो मोग आनी त्याग हो उतरांनी उक्तांक जायना, आनी त्या खातीरच आवय बद्दलची ही कृतज्ञताय उक्तावपा खातीर मातृदीन वा आवयच्या दिसाची मांडणी केल्या. मे म्हयन्याच्या दुसऱ्या आयतारा हो दीस आमी मनयतात. हो दीस फकत जल्म दिवपी आवयचोच नासून आवय समान आशिल्ल्या पुराय बायल जातीचो हो दीस जावन आसा, नारी शक्तीचोच हो दीस जावन आसा. 10 मे दिसा हो दीस आमी मनयलो. त्या निमतान आमी भेटले बांदोडेच्या स्नेह मंदिरात आवय सारखोच वावर करपी प्राध्यापक सुमन सामंत मॅडम हांकां. ताणी आपल्यो ह्या दिसा विशींच्यो भावना उक्तायतना सांगले.
1: हांव सुमन सामंत. मदर्स डे म्हणल्यार मातृदीन. आजचोच दीस कित्याक आवयचो? सगळे दिसच जे आमकां भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ जे आज मेळिल्ले आसात ते दिवपी म्हणल्यार आवय. आवय म्हणल्यार देवाच्या कृपेचे वरदान. ती म्हणल्यार देवाचे सगुण रूप. जगातली खरी जादूगार म्हणल्यार आवयच. ती रागिल्ल्या, रुसिल्ल्या, फुगिल्ल्या भुरग्याक जागार हाडपाचे काम करता. भारतीय संस्कृती मातृदेव भव म्हणून 365 दीस आवय नमस्कार करपाक शिकयता. हो आमचो खरो सात्विक संस्कार. आई सारखे दुसरे दैवत जगतावर नाही हो जन्मापासूनचो धडो घेऊन आमची भुरगी व्हड जातात. सहनशीलता, जिद्द, कष्ट, भरपूर मोग, सतत्यान काम करपाची वृत्ती, हे सगळे गुण हांव तरी माझ्या आवय कडल्यान शिकले. आईच्या काळात भुरगीं आणि तांची काळजी घेऊन सुरक्षितता तांकां दिवपी ही आवयची जबाबदारी. आणि भुरग्यांनी तिचे कष्ट, तिचो मोग विचारात घेऊन सदैव तिच्या जीवनाची काळजी घेवप आणि तिका मोग दिवप ही त्यांची जबाबदारी. आणि हेच मातृदिनाच्या दिसा दिवशी आम्ही लक्षात दौरपात आहे.
0: सामंत मॅडम, मातृदिसा विशींच्यो तुमगेल्यो भावना तुम्ही आमचे कडेन उक्तायल्या खातीर तुमकां चडांत चड देव बरें करूं. धन्यवाद.

0: सृष्टीनो जशी आवय तशीच परिचारिका म्हळ्यार नर्स, मोग सहानुभूती धीर आणि आदाराचे मूर्तिमंत रूप म्हळ्यार परिचारिका वा परिचारक। दुयेंतीक दुयेंसांच्या वेदनेच्या पिडेच्या काळात दिलासो देऊन तांची हर तरेची सेवा ह्यो नर्सी करतात। भलायकी व्यवस्थेन परिचारिका ह्यो लेगीत दोतोरा सारख्योच योगदान दितात। तुमकां याद जातलीच कोरोनान संसारभरान हाहाकार केल्लो तेन्ना ह्याच परिचारिका आणि दोतोरांनी आपल्या जिणेची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांची सेवा शुश्रूषा केली तेन्ना आम्ही तांकां कोरोना योद्धे हे बिरूद लायिल्ले। अशेच एक कोरोना योद्ध्यो म्हळ्यार गोंय वैजकी इस्पितळांतल्यान मॅट्रन म्हणून सेवानिवृत्त जाल्ल्यो बाय सरिता पेडणेकार हांणी 12 मे दिसा ह्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिसा निमतान आमचे कडेन उलयतना नर्सिंग ह्या पेशा विशीं आणि सेवावृत्ती विशीं सांगले।
1: नमस्कार, हांव सरिता किशोर पेडणेकर, रिटायर्ड मॅट्रन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बांबोली। आता 12 मे हो इंटरनॅशनल नर्सीस डे म्हणून मनयता। म्हज्या सगळ्या मोगाच्या नर्सींक म्हजे कडल्यान होनुनीत नर्सीस डेची होनुनीत परबी। स्टाफ नर्स म्हणून काम करतना जिवाची तर खूप तारेवटची कसरत असता। जशें घरा कडलें तुजें सगळें काम सांभाळून जशें जेवण, भुरग्यांचो अभ्यास, माव माय आसत जाल्यार तांचीय अपेक्षा कितें आसता तुजे कडल्यान, ह्यो सगळे इमोशन्स तुजें कुशीक दवरून तुका सगळें अटेंशन पेशंटाची सेवा करपाक दिवचें पडटा। आनी हे प्रत्येक नर्स आपली सेवा पेशंटा खातीर दिता अशें हांव मानता। नर्सींग हें एक नोबल प्रोफेशन जावन आसा अशें म्हणटा की नर्सीस आर द बॅकबोन ऑफ एवरी हॉस्पिटल। आनी आमी पळयता की नर्स ही दीस रात काम करता। ऑफकोर्स शिफ्ट ड्युटी आसता जशें मॉर्निंग, इवनिंग आनी नायट शिफ्ट, पूण नर्स ही 24 आवर्स पेशंटा कडेन उरता। पेशंटा कडेन खरेंच बरें वागप व्हेरी इम्पॉर्टंट, पेशंटांक तितलोच आधार दिसता। आनी तुमकां सगळ्यांक नर्सींग बरें आरोग्य, सुख आनी समाधान लाभूनी ही देवा कडेन प्रार्थना। आनी परतून एकदां सगळ्यांक नर्सीस डेची होनुनीत परबी धन्यवाद।
0: सरिताबाय, तुम्ही उक्तायल्ल्या या विचारा खातीर आमी तुमकां चडांत चड देव बरें करूं म्हणटात। धन्यवाद।

तो मैं कहता है रविन्द्र माडोळकर आणि सादर केली ही कार्यावर सरभोवतण. तो मैं कहता 233.1 मीटर खरंच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेवी चॅनल आणि ह्या खिणात महादेवी चॅनलचेर तुम्ही आस्वाद घेतात शुभ प्रभात ह्या कार्यावळीचं. ऐकपनो ह्या खिणाक सरभोवतण ह्या कार्यावळीतल्यान निरोप घेत चला तुमकां ऐकून येता पुरतो नेफावट काय व्हीची कशी सुंदरशी गीतां जी आम्ही घेऊन आल्यात ह्या कार्यावळीतल्यान खास तुमच्या खातीर. सुरवातीक सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांचो जोड आवाज. ती गायतात इस पल जे हम मैं हूं आप हैं और ये प्यारा सा नगमा है.

आकाशवाणी पणजे केंद्राचं म्हादई चॅनल मुखाले स्वातेर तुमच्या खाती बरोबर 7:58 घेऊन येतात ह्या वराच्यो मुखेल खबरो. ऐकत राहत 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचं म्हादई चॅनल.

नमस्कार, हांव वेदा, ह्यो आसात काय मुखेल खबरो. स्वयंपूर्ण गोंय मोहिमे खाला मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आयज सकाळी 10 वरांचेर व्हर्च्युअल स्वरुपात गोंयकारां कडेन संवाद सादतले. हस्तकला हस्तकारागिरी संबंदी तरेकवार येवजणेची माहिती दिवप

वासयत ते लोकांच्या प्रश्नांक जापो दितले. राज्यातल्यो सगळ्यो पंचायती आणि नगरपालिकांनी मोठ्या स्क्रीनीचेर ही कार्यावळ पळोवपाक मेळटली. मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी काल उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग या उपक्रमाचो शुभारंभ झालो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय करताना गोयच्या शेतकी मळार सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करप म्हत्वाचे आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला. खण सुरक्षा महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाला 42व्या खण सुरक्षा सप्तकाचो समारोप सुवाळो काल झालो. राज्यात नवे पशुवैजकी महाविद्यालय सुरू जावपाचे आसा तरी गोयच्या विद्यार्थ्यांखातीर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हांगा आशिल्ल्यो आरक्षित 11 सुवाती तश्योच चालू उरतल्यो अशी माहिती राज्य तांत्रिक शिक्षण संचालनालयान दिल्या. स्मार्ट मिटराक लागून गिरायकांक खंयच्या दिसा कितली वीज वापरली ताचे प्रमाण कळटले. मोबायला परस स्मार्ट मिटराचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उणे आसता अशें मुखेल वीज अभियंते स्टिफन फर्नांडीस हांणी सांगले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात युएई नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी इज ऑफ डुईंग

बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीए कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन

0: स्पर्धेत सात्विक साईराज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 33° एक मीटर मॅरेज 1287 किलो हर्ट्सांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. आयकुपनो म्हादई चॅनलचेर मुखाली 6:13 बरोबर 8 वरां जावन 40 मिनटांचेर तुमकां ऐकून दिता कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. हो जावन आसा 233° एक मीटर मॅरेज 1287 किलो हर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देशांतल्या नागरिकां खातीर वेवसाय सुलभता आनी जीण सुलभता वाडोवपा खातीर सरकार बांदिल्ले आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती उसरा नेदरलँड्सांत पावले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सिक्कीमांतल्या लोकांक तांच्या राज्य घटक दिसा निमतान परबी दिल्यात. पेट्रोलाच्या नियातीचेर सरकार दर लिटराक 3 रुपया खासा अतिरिक्त अबकारी कर लायला. आता पुराय खबरो. देशांतल्या नागरिकां खातीर वेवसाय सुलभता आनी जीण सुलभता वाडोवपा खातीर सरकार बांदिल्ले आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी परकी प्रवासाचेर खंयचो सॅस कर वा अधिभार लादपा संबंधीत खबरां संस्थांच्या अहवालाचें खंडन केलां. हो अहवाल पुरायपणान खोटो आनी हातूंत कांयच तथ्य नाशिल्ल्याचें स्पश्ट केलां. विदेशी प्रवासाचेर अर्थ निर्बंध घालपाचो प्रस्नच उप्रासना अशें प्रधानमंत्र्यांनी फुडे नदरेक हाडले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आंध्र प्रदेशांतल्या पुट्टापार्तीत प्रगत मध्यम झुजारी विमान कार्यावळीच्या सुवातीचो बुन्यादी फातर बसयलो. नव्यान सुरू केल्ल्या संरक्षण प्रकल्पांक लागून राष्ट्रीय सुरक्षा घटमूट जातली, उद्देगीक उदरगतीक गती मेळटली आनी तरणाट्यांक व्हड प्रमाणांत रोजगाराची संद मेळटली अशें तांणी सांगलें.
1: फ्यूज जो होता है वह किसी भी गोला बारूद का सबसे यह इम्पॉर्टेंट हिस्सा होता है. चाहे आर्टरी शेल हो, बॉम्ब हो या कोई भी युद्ध सामग्री हो, बिना भरोसेमंद इलेक्ट्रिक फ्यूज के सब बेकार है. यहां बनने वाले अत्याधुनिक फ्यूज हमारी सेनाओं को ताकत देंगे और यह प्रोजेक्ट हमारी एमिनिशन मैन्युफैक्चरिंग में सेल्फ रिलायंस आत्मनिर्भरता का एक नया चैप्टर जोड़ेगा.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती उसरा नेदरलँड्सांत पावले. युरोपीय राष्ट्रांकडेन भारताचे रणनीती आनी अर्थिक संबंध आनी घटमूट करपाच्या हेतान आयोजित केल्ल्या तांच्या 5 राष्ट्रांच्या भोंवडेचो हो दुसरो पावंडो. एम्स्टरडॅम विमानतळार पावतकच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां नेदरलँड्साचे विदेश वेव्हार मंत्री टॉम बेरेन्सन हांणी येवकार दिलो. प्रधानमंत्री मोदी संयुक्त अरब अमिरातीन थोडो वेळ थांबून नेदरलँड्सांत पावले. ह्या वेळार तांणी अबुधाबीन युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बीन जायद अल न्हान हांचे कडेन चर्चा केली. हेग हांगाच्या एका हॉटेलांत भारतीय समुदायान सादर केल्ल्या सांस्कृतीक आनी संगीत कार्यावळीवरवी प्रधानमंत्र्यांक भव्य येवकार मेळ्ळो. नेदरलँड्सांत लष्करी पंगडांनी तांकां विधीपूर्वक मानवंदना दिली. हे भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्साचे प्रधानमंत्री रॉब जेटन हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले. हे भोंवडेचो म्हत्व फकत द्विपक्षीय संबंधापुरते मर्यादित ना, जाल्यार हालींच जाल्ल्या भारत युरोप मुक्त वेपार कराराच्या फाटभुंयेर ही भेट भारत युरोपीय संघाच्या व्यापक संबंधांक नवी दिका दितली अशी आस्त आसा. शेनवारा प्रधानमंत्री मोदी भारतीय समुदायाक मार्गदर्शन करतले आनी नेदरलँड्साच्या मुखेल कंपनींच्या मुखेल कार्यकारी अधिकाऱ्याकडेन बसका घेतले. सेमीकंडक्टर चिप्स आनी कृत्रीम बुद्धिमत्तेच्या मळार जायत्यो म्हत्वाच्यो कबलाती जावपाची आस्त आसा. ह्या दोन क्षेत्रांत नेदरलँड्स संवसारीक फुडारी आसा. नेदरलँड्साची भेट सोपतकच प्रधानमंत्री मोदी फाल्यां 5 राष्ट्रांच्या भोंवडेच्या 3र्या पांवड्यार स्विडनांतल्या गोटेनबर्गाक वतले. थंय ते स्विडनीश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टसन हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सिक्कीमांतल्या लोकांक तांच्या राज्य घटक दिसा निमतान परबी दिल्यात. सोशल मिडिया पोस्टांत संवसारांतले पयले पुरायपणी ऑर्गेनिक राज्य जावपा सावन दोंगरी पर्यटनाची नवी व्याख्या करपा मेरेन सिक्कीमाची कामगिरी पुराय राष्ट्राक प्रेरणा दिता. राज्यांत वैभव उरचो आनी नव्या उंचायेर पावपाक चड यश मेळचो अशी आस्त तांणी बाळगिल्या. पेट्रोलाच्या नियातीचेर सरकारान

0: दर लिटराक 3 रुपया खासा अतिरिक्त अबकारी कर लायला. अर्थ मंत्रालयान काल जारी केल्ल्या अधिकृत राजपत्र अधिसुचोवण्या प्रमाण डिझल नियातीचेर खाशेलो अतिरिक्त अबकारी कर दर लिटराक 23 रुपया वयल्यान 16.50 रुपया मेरेन उणो केला. तशेंच विमान टर्बाईन इंधनाचेर खाशेलो अतिरिक्त अबकारी कर दर लिटराक 33 रुपया वयल्यान 16 रुपया मेरेन उणो केला. आयच्यान सुरू जावपी पखवाड्या खातीर हे सुदारीत दर लागू उरतले. घरगुती वापरा खातीर आशिल्ल्या पेट्रोल आनी डिझेलाचेर सध्याच्या अबकारी कर दरान कसलोच बदल जावंक ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान 12व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांखातीर निकाला उपरांत जाहीर करप्याच्यो सुचोवण्यो सांगपी अधिसुचोवणी जारी करून पारदर्शक मूल्यमापन प्रक्रियेची आपली वचनबद्धताय दाखयल्या. अधिसुचोवणेत निकालाविशी असंतुष्ट विद्यार्थ्यांक 2 पावण्यान नियाळ पद्धतीचो लाव घेवंक मेळटलो अशें सांगला. पहिल्या पावण्यार विद्यार्थ्यांनी तांच्यो मूल्यमापन केल्ल्यो जाप्यांचेर ऑनलायन अर्ज करूं येता. दुसऱ्या पावण्यार विद्यार्थ्यांनी विसंगतीचे सत्यापन मागूं येता वा गूण येवजणीचेर आधारित विशिष्ट जापांचे परतून मूल्यमापन करपाची मागणी करूं येता. स्कॅन केल्ल्या प्रती खातीर ह्या म्हयन्याच्या 19 ते 22 तारखे मेरेन ऑनलायन अर्ज सादर करपाक मेळटले अशें सीबीएसईन सांगले. दर विशयाक 700 रुपया शुल्क भरून सत्यापन आनी पुनर्मूल्यमापन करपा खातीर अर्ज ह्या म्हयन्याच्या 26 ते 29 तारखे मदीं सादर करूं येता. विद्यार्थी हे सरकाराचे प्राधान्य आसा आनी तांच्या समस्याकडेन सरकार संवेदनशील आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगले. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेन उलयताना तांणी राष्ट्रीय चाचणी संस्थेन वैजकी प्रवेश परिक्षा नीट यूजी 2026 21 जून दिसा परतून घेवपाची घोषणा केल्या.
2: हमारी सर्वोपरि प्राथमिकता है.
3: आर फोरमोस्ट प्रायोरिटी इज द वेलफेयर एंड फ्यूचर ऑफ द स्टूडेंट्स एंड द गवर्नमेंट रिमेन्स डीपली माइंडफुल ऑफ द हार्ड वर्क एंड डेडिकेशन दे इन्वेस्ट इन देयर स्टडीज. फॉलोइंग द कंडक्ट ऑफ द एग्जामिनेशन ऑन 3rd May वी वर डिटरमाइंड टू इन्श्योर दैट नो जेन्युइन कैंडिडेट वॉज डिप्राइव्ड ऑफ अ फेयर अपॉर्चुनिटी ड्यू टू द अनएथिकल प्रैक्टिसेस ऑफ द एजुकेशन माफिया.
2: एजुकेशन माफियाओं के षड्यंत्र से सही छात्र की अधिकार वंचित हो जाए.
0: एनटीएन व्हड प्रमाणात सुदारणा करपाची गरज आसा. फुडाराक कसलीच अनियमितताय येवची न्हय म्हणून परिक्षा व्यवस्था घटमूट करपा खातीर पावलां उबारतले अशें तांणी सांगलें.
2: सीबीआयने तुरंत कारवाई किया है. सीबीआई इसको तह तक जाएगी.
3: द सीबीआई हैज टेकन प्रॉम्प्ट एक्शन इन द मैटर. ऑल्सो फ्रॉम नेक्स्ट ईयर ऑनवर्ड्स द रूट इश्यू विल बी एड्रेस्ड बाय कंडक्टिंग द नीट एग्जामिनेशन इन अ कंप्यूटर बेस्ड फॉर्मेट इंस्टेड ऑफ द करंट ओएमआर बेस्ड सिस्टम.
2: अगले साल से नीट की परीक्षा कंप्यूटर बेस्ड टेस्ट से होगी.
0: केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी भारतांतलो खंयचोच गरीब मनीस कायम घरा बगर उरचो ना, सगळ्यां खातीर घरां दिवप हो केंद्र सरकाराचो मुखेल हेत आसा अशें तांणी सांगलें. महाराष्ट्रांतल्या सातारा हांगा पुराय जाल्ल्या घराचें उक्तावण आनी महाआवास अभियाना खाला राज्य पावण्या वेल्या पुरस्कार सुवाळ्या उपरांत मंत्री चौहान सभाघराक मार्गदर्शन करताले. प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीण खाला 1 वर्सा भितर 30 लाख घरांचो लक्ष महाराष्ट्राक दिल्लो आसा अशें तांणी नमूद केलें. तशेंच चौहान हांणी वीज बिलां शुन्य करपा खातीर दरेका घराक सौर उर्जा दिवपाचो सरकाराचो हेत आसा आनी घरां पुराय जावपाचें तशेंच जमनी नाशिल्ल्या लावार्थ्यांक 1 लाख रुपयाची अर्थीक मजत दिवपाची तोखणाय तांणी केली. बायला सशक्तीकरणाचेर भर दितना तांणी देशांतली 3 कोटी बायलो लखपती दिदीस जाल्यात आनी आतां लक्ष 6 कोटी मेरेन वाडयलां अशें सांगलें. वॉशिंग्टनांत उलोवणी जाले उपरांत इस्रायल आनी लेबनन हांणी आपलो युद्धविरामांत 45 दिसांचो वाड करपाक मान्यताय दिल्या अशें अमेरिकेचे विदेश खात्यान सांगलां. 2 उत्पादक दिसांच्या उलोवपा उपरांत ही गजाल घडल्या आनी ताचे उपरांत 2 ते 3 जून तारखे मेरेन आनीक वाटाघाटी जातली अशें विदेश खात्याचे प्रवक्ते टॉमी पिगोट हांणी सांगलें. आकाशवाणी आल्तीन पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात.

सगळ्याच्या बरोबर 9 वर जाऊन 1 मिनिट आणि 50 सेकंद जातात. परतून एक फॉर्ट मायमोगाचं योकार चित्रसंगीत ह्या कार्यवळीत. अकबनो चित्रसंगीत ह्या कार्यवळीत मुखारवतना तुमका ऐकून दिता आशा भोसले, अमिताभ बच्चन, शरद कुमार आणि सांगा त्यांच्या आवाजान द ग्रेट गॅम्बलर ह्या फिल्मातन हे गीत. जी हां, दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी.

अगं बॅनो, अलका याग्निक आणि सांगा त्यांच्या आवाजान सिर्फ तुम ह्या फिल्मातल्यान हे गीत तुम्ही ऐकले. दिलबर मुखारी स्वाती रता क्रेझी की आर रे, सुनिधी चौहान हांच्या आवाजान धूम ह्या फिल्मातल्यान.

Agbeno, Dominic Cerezo, Clinton Cerezo, Ani Loy Mandonsa Hancha Avazan. He Sundarashen Git Michael Surajki Bahome Ani Jiha Surajki Bahome जी तुमका गर्मी महसूस हो रही है वो भी वहीं से आ रही है कारण मैं सब महीनो अगबनो बरोबर मोदी पाविलो असा आज मोदी पाहून मात सुफडे पाविलो असा म्हणजेच आज 16 मे म्हणटकच वत जर कडक भार पडला जाल्यार आपले फेस को ढक लिजे किंवा मॉइश्चरायझर लायात भायर सरतना मातशे उदकाची बाटली वांगडा घ्यात आणि हायड्रेटेड रावात जी हां आणि ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेवी चॅनल आणि ह्या खेळात चित्र संगीत चलत इसे बात पे हो जाए एक ताली सुनिधी चौहान हानी शान हांच्या आवाजान हे गीत दे ताली.

0: बदलो बदलो, आदत बदलो।
1: मशीन में कपड़े डालने से पहले चेक नहीं किया था क्या?
0: बदलो बदलो, आदत बदलो। अब नजदीकी बैंक जाकर फटे पुराने नोट्स बदलिए। अगर बैंक मना करे तो RBI के ओम्बुड्समैन से शिकायत करें। RBI कहता है, जानकार बनिए, सतर्क रहिए।
2: निर्मा से सारे दांत चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दांत चले गए, सुपर निर्मा मैं सब तमाम।
3: सचिन मम्मी, सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
0: बदलो बदलो, आदत बदलो।
1: मशीन में कपड़े डालने से पहले चेक नहीं किया था क्या?
0: बदलो बदलो, आदत बदलो। अब नजदीकी बैंक जाकर फटे पुराने नोट्स बदलिए। अगर बैंक मना करे तो RBI के ओम्बुड्समैन से शिकायत करें। RBI कहता है, जानकार बनिए, सतर्क रहिए।
4: अरे अरे हा? अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
5: अगो गुळ्यो सोपल्यो मगो त्यो।
4: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना?
5: किदें?
4: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात। किदें कळें सांग?
5: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो।
4: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय।
5: हा करता।
4: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात।
5: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया।
4: स्वच्छता ही सेवा।
6: दिनशे 33.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्सांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादयी चॅनल। आयकपाचो म्हादयी चॅनलाचेर चित्र संगीत ह्या कार्यमेळेंत निमणे सुवातेर तुमी आयकले सोनू की टिटू की स्वीटी ह्या फिल्मातल्यान गुरू रंधावा हांच्या आवाजान कोण नचदी हें गीत आणि ह्या गीता सांगतकच वेळ जालो आसा चित्र संगीत ह्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो। मुखाले सुवातेर कांय खिणातच बरोबर 9:30 तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात तर एक वर्ष सुंदर मराठी गीतांची कार्यावळ। ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादयी चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्सांचेर।
7: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
8: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
9: 2 ते 2:30 या वेळेत
10: हा छंद जीवाला ला विपिसे हा
7: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग।

0: सदाबहार नाट्य संगीत
1: FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

नमस्कार रसिकहो, सकाळचे बरोबर 9:31 आणि 2 सेकंद होत आहेत. तुम्ही ऐकत आहात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादई वाहिनी. रसिकहो, महादई वाहिनीवर वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया श्रावणी रवींद्र आणि कौशिक देशपांडे ह्यांनी गायलेल्या ह्या चित्रपट गीतातून. हे गीत मखमली.

रसिका हो हे होतं मखमली चित्रपट गीत, आणि ह्या चित्रपट गीतानंतर येत आहे जेव्हा एक सिम्पलचं गाणं म्हणजेच हर्षवर्धन वावरे ह्याने गायलेलं सिम्पल सिम्पल.

रसिका हो, सिंपल सिंपल ह्या चित्रपट गीतानंतर तुमचा जीव भुलवायला येते श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांचा आवाज लय भारी ह्या चित्रपटातून, जीव भुलला ह्या चित्रपट गीतासाठी.

रसिक हो, गंधाळलेला श्वासानंतर येतंय सप्तरंगांचं आणि सप्तस्वरांचं वेड. हो रसिक हो, हे पुढील गीत वेड ह्या चित्रपटातील अजय गोगावले ह्याने गायलेलं रसिक हो म्हणू शकतो की हा टायटल ट्रॅक आहे ह्या चित्रपटाचा, ज्याचं नाव आहे वेड. चला तर बघ ऐकूया हे चित्रपट गीत 233° 1' म्हणजेच 1287 kHz वर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादई वाहिनीवर.

रसिक हो जिंदगी ची कडू गोड कॅपचिनो शान ह्यांच्या आवाजातून ऐकल्यानंतर पुढे ऐकूया ट्यून टू लव्ह.

जी हाँ, ट्यून टू लव केल्यानंतर आता चला होया बिंदास बेधडक आशिष शर्मा यांच्यासोबत ह्या आणि गीता बरोबर.

0: रसिक हो बिनधास्त बेधडक ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. बरोबर 10 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या. ऐकत रहा आकाशवाणी पणजी केंद्राची महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्सवर. आणि आपण पुन्हा भेटू बरोबर 10:05 कोकणी गीतांच्या कार्यक्रमात. ऐकत रहा महादेवी चॅनल.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती. भारत और संयुक्त अरब अमीरात यूएई ने पेट्रोलियम भंडार, दीर्घकालिक एलपीजी आपूर्ति और रक्षा सहयोग से संबंधित कई महत्वपूर्ण समझौतों पर हस्ताक्षर किया.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकताले स्तुती डे हांच्या सरोद वादनातल्यान ताणी सादर केलो राग नट भैरव. मुखाले सुवातेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत ऐकूया स्तुती डे हांच्या सरोद वादनातल्यान ताणी सादर केलो राग जौनपुरी.

0: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जकारे वळेन तुम्ही ऐकताले स्तुती डे हांचे सरोद वादनातल्यान सादर केलो राग जौनपुरी आणि हाजे सांगताकच वेळ जालो आसा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जकारे वळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. बरोबर 11 वरांच्या एका दिल्ली केंद्रावेळ्यान सहक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरो आणि उपरांत तुमची आमची परतून भेट जातली सकाळच्या 11:05 गातार हे मेरा दिल ह्या कार्यावळीतल्यान. ऐकत रावात 233.1 म्हणजेच 1287 किलो हर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल.
1: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसा जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करूया, गोंय प्लास्टिक मुक्त करूया. स्वच्छता ही सेवा.

0: अरे खोय वता इतले ताकतिकेन?
1: आणि खोय? बाजाराक.
0: बाजाराक? आणि पोती खंय तर?
1: पोती? पोती ते दितात मगो फुकट.
0: पहिले ही सवय तुमची? ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
0: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिक चोकोय घरा येवचो ना.
1: कळ कळ, कपड्याची पोती.
0: से नो टू प्लास्टिक.
2: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले कुमार सानू आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार जतीन ललित आणि गीतकार आनंद बक्षी. गाता रहे मेरा दिल कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया बंधन या फिल्मातले गीत, उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज, आनंदराज आनंद यांचे संगीत आणि भैरव अरुण यांची रचना.

चेन्नई एक्सप्रेस या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले सुनिधी चौहान, अरिजित सिंग, नीती मोहन आणि विशाल शेखर यांच्या आवाजात. संगीतकार विशाल शेखर आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्य. गाता रहे मेरा दिल तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. ऐकूया फुडले गीत. येस बॉस या फिल्मातले गीत आता ऐकूया अभिजीत हांच्या आवाजात.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता गाता रे हे मेरा दिल। फुडले गीत ती सध्या काय करते या फिल्मा खातीर मंदार आपटे हांचो आवाज आणि संगीत, देवयानी कर्वे कोठारी हांची गीतरचना।

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. इकरावर जावन 30 मिनटांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता स्टम्प्ड ही कार्यावळ. उपरांत परतून एकदा गाता रही मेरा दिल तुमकां आयकुपाक मेळटली.

कल हो ना हो या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले शंकर महादेवन आणि रवी खोटे यांच्या आवाजात. संगीतकार शंकर एहसान आणि लॉय, गीतकार जावेद अख्तर. आता ऐकूया गाता रहे मेरा दिल या कार्यावळीतले निमाणे गीत. लगे रहो मुन्ना भाई या फिल्मातले गीत आता ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात. शंतनू मोइत्रा यांचे संगीत आणि स्वानंद किलकिरे यांची गीतरचना.

0: या गीता वांगडा गाता रहे मेरा दिल कार्यावळ इतल्यान सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. कार्यावळींची रुपरेषा रोखडीच.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आय ओ एस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: दोनशे 233° मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. 12 वरां जाल्ली आसात. आता जाणा जावन घेवया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12:05 आयकुपाक रावात खासा बायलां खातीर अस्तुरी ही कार्यावळ. अस्तुरी आयज घेवन येता रोयता तेच किल्लता या विशयाचेर सुशिला हळणकार हांचे उलोवप. 12:30 अस्तुरी कार्यावळीन आयकुपाक रावात स्वरसंगम. 1 वराचेर हिंदीतल्यान खबरो. 1:05 मुखेल खबरो. उपरांत कांद्रा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदाफुली 1:40 चित्रसंगीत आयकू.

सांच्या 5:28 आमची तिसरी सभा सुरू जाता. मराठी युवाणी 5:30, 6:10 रोजगार माहिती शब्दुली ऐकूपाक रावात 6:15. कातरांचो आस्वाद घ्यात 6:35. 7:00 भावगीता तुमकां ऐकूपाक मेळटली. 7:20

आता जाणं जाऊन घेऊया FM रेनबो चॅनलावरील कार्यवळी. 12:10 रायकू पाकरावात तुमच्या आवडीचे हिंदी फिल्मी संगीत चित्ररंजन कार्यवळीत. कातारांचा आस्वाद घ्यात 1:05. दंपारच्या 2:00 भावगीता तुमका ऐकूपाक मेळटली.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता अस्तुरी स्वर संगम कार्यावळ रुकडीच.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

विदुषी सविता देवी हांच्या गायनान तुम्ही ऐकलो दादरा. आता ऐकूया विदुषी डॉक्टर एन राजम हांच्या व्हायोलिन वादनान धून मिश्र खमाज.

विदुषी डॉक्टर एन राजम हांच्या व्हायोलिन वादनांत तुम्ही ऐकली धून मिश्र खमाज. आता ऐकूया विदुषी डॉक्टर एन राजम हांच्या व्हायोलिन वादनांत ठुमरी भैरवी.

0: महेंद्र कपूर हांच्या ताळ्यान हे कातार तुम्ही ऐकले. कानराळा कार्यावळीन या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक म्हायती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी.
0: कानराळा कार्यावळीन तुमकां परतून एकदां येवकार. फुडले कातार यंग चिको हांच्या

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील. तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता.

0: आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोषणं आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
2: पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और नॉट.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रतिलिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रतिलिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाजमाध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक

0: सैनिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाउथ विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 33° म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. ऐकू प्यानो आता जाणा जाऊन घेऊया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा.

इन इंग्लिश दोन वरां जावन 15 मिनटांचेर दोपहर समाचार चित्र संगीत आयकुपाक रावात दोन वरां जावन 30 मिनटांचेर एक वर जावन 40 मिनटां जाल्यात सदाफुली कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार आयकुया पयले गीत अजीत कडकडे हांचो आवाज गजानन रायकार हांची गीतरचना

पंडित जितेंद्र अभिषेकी हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. गीतकार बाकीबाब बोरकार. सदाफुली कार्यावळीन या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार।

सदाफुली कार्यावळीन तुमकां परतून एकदा येवकार. फुडलें गीत बिंदिया वस्त हांच्या आवाजांत, प्रकाश दत्ताराम नायक हांची गीतरचना.

आता ऐकूया सदाफुली कार्यावळीतले निमाणे गीत. उल्हास पै रायकार हांची रचना, प्रमोद प्रियोळकार हांचो आवाज आणि संगीत.

झुबेदा या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. संगीतकार ए आर रहमान आणि गीतकार जावेद अख्तर. चित्रसंगीत कार्यावर पुढे वर्ताना आता ऐकूया झूम बराबर झूम या फिल्मातले गीत. राहत फतेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यांचा आवाज. संगीतकार शंकर एहसान आणि लॉय. गीतकार गुलजार.

0: चित्रसंगीत कार्यावळीन या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
2: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.
0: चित्रसंगीत कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत.

टॅक्सी नंबर 9211 या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले केके आणि सुनिधी चौहान यांच्या आवाजात. विशाल शेखर यांचे संगीत आणि देव कोहली आणि विशाल दादलानी यांची गीतरचना. हिंदी फिल्मी संगीताचो आस्वाद तुम्ही घेता ऐकत चित्रसंगीत. ऐकूया फुडले गीत. जोधा अकबर या फिल्मा खातीर जावेद अली हांचो आवाज, ए आर रहमान हांचे संगीत आणि जावेद अख्तर हांची

आता ऐकूया चित्रसंगीत कार्यावळीतले निमाणे गीत. वॉन्टेड या फिल्मा खातीर शान आणि श्रेया घोषाल हांचा आवाज, संगीतकार साजिद वाजिद आणि गीतकार अरुण भैरव.

सांचेर एफएम रेनबोच्यो कार्यावळी चालू आसात. तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेच्यो कार्यावळी चालू आसात, त्यो तुमच्यांनी आयकूं येता. ह्या चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली सांजवेळच्या 5:28 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

सगळ्यांक नमस्कार आणि येवकार. मोगळ ऐकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 5:30:20 जातात. ऐकुप्यानो, ही आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर. तशेंच न्यूज ऑन एअर ह्या ॲपा वरवीं लेगीत तुम्ही ऐकू शकतात आकाशवाणी पणजी आनी आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल. FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर, विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा आनी म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर. ऐकुप्यानो, परत एक फावट तुमकां सांजेच्या सभेंत मना काळजांतल्यान येवकार. सुरवेक सांजेच्या सभेंत तुमच्या खातीर आसा युववाणी मराठी ही कार्यावळ. ऐकुया युववाणी मराठी.

0: रसिक श्रोते हो, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकूया नारायण गावस यांचं भाषण. विषय आहे रॅगिंग एक विकृती.
1: समाज बदलत आहे आणि समाजातील माणसं देखील. संत ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे पसायदानातून आदर्श समाजाचे चित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपणही समाजातील खल प्रवृत्तींना संपवण्याची प्रतिज्ञा केली आणि त्यांच्या शिकवणीच्या आधारावर संवेदनशील समाज बांधण्याचा अट्टहास केला, तो भारतीय समाज खरोखरच समृद्ध आहे. समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक संचितांनी बहरलेला माझा भारत देश विज्ञानाशी जोडल्या गेलेल्या अध्यात्माला आचरणात आणणारा निश्चितच होता आणि आहे देखील. चांगलं शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार होत गेला आणि समाजाचाही सर्वांगीण विकास होत गेला आणि ज्ञानदानाची चळवळ उभी झाली. अनेक राजवटींनी आमच्यावर राज्य केलं, चालीरीतींचं लोढणं आमच्यावर कळत नकळत लादत राहिले आणि अशाच एका गैरप्रकाराला आपल्या युवकांनी त्यांच्या कृतीतून जिवंत ठेवलं आणि तो म्हणजे रॅगिंग. रॅगिंगचा अर्थ होतो एखाद्याला ओरडणं, सतावणूक करणं. ज्या प्रथेला विश्वविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांशी जवळीक वाढवण्याच्या संदर्भात केला होता, पण आज शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगचा अर्थ बदलत गेला आणि या खेळगतीने सुरू झालेल्या प्रकाराला एक वेगळं वळण लागलं. रॅगिंग हा शब्द ऐकायला खूप सामान्य असला तरी या शब्दामागची भीती तेच समजू शकतील ज्यांनी या प्रकाराचा अनुभव घेतला असेल. आधुनिकतेच्या प्रवाहाबरोबर रॅगिंगचे प्रकार सुद्धा बदलत चालले आहेत. ज्युनियर आणि सिनियरकडून ओळख करून घेण्याच्या प्रकाराला रॅगिंग म्हटलं जायचं, पण याच अपमानास्पद आणि घृणात्मक प्रक्रियेमुळे जर कुणाचा जीव गेला तर आज जरी हा प्रकार भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये गुंतला गेला असला तरी रॅगिंग हा प्रकार पाश्चिमात्य आहे हे युरोपियन देशातल्या काही महाविद्यालय आणि विश्वविद्यालयांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर विनोद केले जायचे. ती प्रथा हळूहळू संपूर्ण जगभर झाली. आज जगातील सगळ्या देशांनी पूर्णत या प्रक्रियेवर बंदी आणली, पण भारत देश आजपर्यंत रॅगिंग पूर्णपणे बंद करण्यास अपयशी ठरलेला आहे. इतिहास सांगतो की 7व्या आणि 8व्या शतकात ग्रीस या देशात खेळाडूंमध्ये चेतना निर्माण करण्याच्या उद्देशाने ही प्रथा सुरू झाली होती. भारतात रॅगिंगची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वीच झाली होती. इथे इंग्रजी मीडियमच्या शैक्षणिक प्रणालीतून रॅगिंगचा प्रसार झाल्याचे उघडकीस आलेले आहे. इथे नवीन भरती झालेल्या विद्यार्थ्यांशी मैत्री वाढावी या उद्देशानं छोट्या प्रमाणात

रॅगिंग व्हायची. पण 19व्या शतकात रॅगिंगने क्रूर आणि हिंसक रूप घेतल्याचे आपल्याला लक्षात येते. अनेक विद्यार्थ्यांना या प्रकारामुळे प्राण सुद्धा गमावे लागले असल्याचे उघडकीस आलेले आहे. यानंतर 2001 या वर्षी सुप्रीम कोर्टाने संपूर्ण भारत देशात रॅगिंग या अनिष्ट विकृतीवर बंदी आणली आणि UGC ने सुद्धा रॅगिंगच्या विरोधात आपली नियमावली तयार केली. 1873 मध्ये रॅगिंगमुळे जगातील पहिला मृत्यू झाला. सैन्यामध्ये सुद्धा पहिल्या विश्वयुद्धानंतर रॅगिंगच्या प्रमाणात खतरनाक वाढ झाली. युद्धावरून परत आल्यानंतर सैनिकांनी कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी रॅगिंगची नवीन पद्धत म्हणजेच हेजिंगला सुरुवात केली. जवानांच्या नियमांची ओळख नसलेल्या बाकीच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी संघर्ष सुरू झाला आणि देशात हिंसक वातावरण निर्माण झाले. आपण नक्कीच समजू शकतो की रॅगिंग हा फक्त एक सामाजिक आणि कायदा उल्लंघन करणारा प्रकार नसून त्याला मानसिक पाया देखील आहे. इतर गुन्ह्यांसारखी रॅगिंगची कारणं नसतात, पण मानसिक समाधानासाठी, मोठेपणा मिळवण्यासाठी, अधिकारी वृत्तीला जपण्यासाठी सुद्धा या प्रथेचा गैरउपयोग होऊ शकतो. सिनियर्सनी आपल्यावर केलेल्या रॅगिंगची पुनरावृत्ती करून आपणही तीच मजा आणि तोच अनुभव घ्यावा म्हणून सुद्धा रॅगिंग सुरू राहते. आपली फ्रस्ट्रेशन्स आणि तणावांनी दुसऱ्याला अपमानास्पद किंवा घृणास्पद वागणूक देऊन असुरी समाधानाच्या आधारावर सुद्धा स्वतःला ताणमुक्त होण्याची संधी ते देत असतात. रॅगिंगला कंटाळून अनेक आत्महत्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे प्राण रॅगिंगने घेतले आहेत. रॅगिंगचा परिणाम फक्त विद्यालयापुरती मर्यादित नक्कीच नसतो. त्यांच्याशी जो जो सामाजिक घटक संलग्न असतो त्यांच्यापर्यंत त्याची झळ नक्कीच पोहोचत असते. एखाद वेळी विद्यार्थ्याला सामाजिक विश्वापासून दूर खेचू शकते. पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्यांना त्याच्यापासूनच्या भीतीमुळे शिक्षण थांबवणं आणि उच्च शिक्षणापासून वंचित राहण्यासही प्रवृत्त करू शकते. एखाद वेळी विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन बिघडून आयुष्यभरासाठी त्याला भोगावं लागू शकतं. इतर राज्यात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला असल्या प्रकारांची कल्पना आली तर पुढील शिक्षण न घेण्याचा सल्ला देखील त्यांना मिळू शकतो. आपल्या पाल्यांना होत असलेल्या त्रासांची आणि ताणतणावांची झळ त्या कुटुंबाला देखील लागते, कारण कुटुंब ही सुद्धा एक सामाजिक संस्था आहे. तिथल्या प्रत्येक व्यक्तींची सुख दुःख ताण तणाव एकट्यापुरती मर्यादित उरत नाही. असं म्हणतात की माणसाच्या विचारशक्तीला काहीच सीमा नसतात. त्याच्या सृजनाच्या आधारावर त्याची विचार करण्याची प्रक्रिया बळावली जाते. पण हेही तितकंच खरं आहे की ज्याप्रमाणे माणसाच्या कलात्मकतेला काही सीमा नसतात, त्याचप्रमाणे आजकाल विकृतीही त्यांच्यावर अधिराज्य गाजवायला लागली आहे. फक्त मनोरंजनासाठी म्हणून समोरील माणसाला अपमानास्पद वागणूक देणं, लाज लज्जा शर्मेशी खेळणं, लैंगिक अत्याचार करणं हे खूपच भयावह आणि निष्ठुर आहे. कॉलेज, विश्वविद्यालय आणि आजकाल रॅगिंग ऑफिसमध्ये सुद्धा सुरू झाले आहे. सिनियर आणि ज्युनियर या भेदामध्ये ज्युनियरची रॅगिंग केले जाते. इतरांकडून आपल्याबद्दल भीती निर्माण व्हावी आणि आपल्याला मोठेपणाने मिरवता यावं म्हणून या प्रथेचा काहीसा फैलाव आजच्या काळात कामाच्या ठिकाणीही होत आहे. ज्या माणसाचे रॅगिंग होत आहे त्याच्याकडून अश्लील अपमानास्पद अमानुष आणि तारतम्याच्या सगळ्याच सीमा ओलांडणारी काही कृत्य रॅगिंग करणारे बळजबरीने करून घेतात. उदाहरणार्थ एखाद्या नवीन विद्यार्थ्याला विशिष्टपणे कपडे घालायला लावणे, हास्यास्पद ड्रेस कोड करणे आणि औपचारिकरित्या जाहीरपणे अश्लील हावभाव करून ओळख द्यायला लावणे, एखाद्या अश्लील गाण्याचे बोल म्हणून त्याच्यावर नाचायला लावणे, शिव्या देणे, शिव्या द्यायला लावणे आणि उलट शिवीगाळ केली म्हणून त्यालाच चोपणे. मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सुरू असलेल्या ह्या प्रकारामध्ये नवीन भरती झालेल्या मुला मुलींनी सिनियर समोर अंगावरचे सर्व कपडे उतरवणे इत्यादी. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांच्या रॅगिंग प्रकारामध्ये खूप फरक असतो. सिनियरच्या रूमची साफसफाई करणं, भांडी घासणं, त्यांचे कपडे धुणं, पायाला मालिश करणं आणि ते जे सांगतील ते करणं, अन्यथा भयानक शिक्षेला पात्र ठरणं, असल्या अमानुष प्रकारांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये कुटुंब संस्थेवर त्याचा परिणाम होतो त्याचप्रमाणे शिक्षण संस्थेवर देखील होतो.
रॅगिंग सारख्या प्रकारामुळे जर एखाद्या संस्थेचं नाव प्रसार माध्यमांतून जगासमोर गेलं

0: तर त्या संस्थेची नाचक्की होते. UGC अनुदान सुद्धा रद्द होण्याची तरतूद होते. जून 2009 साली रॅगिंग विरोधी हेल्पलाईन भारत सरकारने सुरू केली, ज्या अंतर्गत जे कोणी असल्या प्रकारांमध्ये आढळल्यास त्याच्या विरोधात गुन्हा नोंदणीची तरतूद करण्यात आली. 24 तास चालू असलेली वेबसाईट आणि टोल फ्री नंबर 1800 1805522 हा जाहीर करण्यात आला, ज्या नंबरवर कॉल केल्यावर विद्यार्थ्यांना आपले नाव सांगण्याची गरज नाही, जेणेकरून तक्रारदार आपल्या सिनियर्सच्या रोषापासून सुरक्षित राहू शकेल. तक्रार केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये तो संदेश संबंधित विद्यालयाच्या किंवा ठिकाणच्या मुख्य अधिकाऱ्याशी जोडला जातो आणि स्थानिक पोलिसांनाही ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले जातात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर एखाद्या शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग केले जाते तर त्यांनी त्यावर कडक कारवाई करणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये अँटी रॅगिंग सेल नियुक्त करणे बंधनकारक आहे. रॅगिंग आढळल्यास 24 तासाच्या आत तक्रार केली पाहिजे. ज्या शैक्षणिक संस्था रॅगिंग थांबविण्याच्या दृष्टिकोनातून योग्य कारवाई करत नाही त्या संस्थेचं अनुदान रद्द होऊ शकतं असा सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे. यासारखे प्रकार अजूनही काही विद्यालयात आणि ऑफिसांमध्ये रोज घडत आहेत. भारत देशाचं नाव असल्या कृत्यामुळे खराब होऊ नये याची आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. रॅगिंग सारख्या गैरप्रकारांना थांबविण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलणे खूप गरजेचे आहे. जर पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर हे प्रकार थांबायला मदत होईल. असंख्य घडलेल्या घटनांना थांबविण्यासाठी त्याच्या विरुद्ध वाचा फोडली जात नाही. या निष्ठुरतेविरुद्ध वाचा फुटून गुन्हेगारांना शिक्षा झाली तर रॅगिंग सारखे प्रकार निश्चितच थांबू शकतील. युवकांनी असल्या गैरप्रकारांकडे न वळता समाजाला चांगली दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. जुन्या चालीरीतींची, वाईट प्रकारांची आहुती दिली पाहिजे, जेणेकरून आपला भारत, आदर्श भारत आपण घडवू शकू. युवक युवतींनी रॅगिंग संबंधीच्या कायद्यांचा अभ्यास करून या प्रकारांना संपविण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे आणि आपला भारत देश रॅगिंग मुक्त केला पाहिजे.
1: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकलं नारायण गावस यांचं भाषण. विषय होता रॅगिंग एक विकृती. आणि आता आपण घेऊया लहानशी विश्रांती.
2: बदलो बदलो आदत बदलो.
3: मशीन में कपड़े डालने से पहले चेक नहीं किया था क्या?
2: बदलो बदलो आदत बदलो. अब नजदीकी बैंक जाकर फटे पुराने नोट्स बदलिए. अगर बैंक मना करे तो RBI के ओम्बुड्समैन से शिकायत करे. RBI कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए.
1: रसिक श्रोते हो, आणि आता आपण ऐकूया मराठी चित्रपटातलं गीत ऋषिकेश कमरेकर यांच्या आवाजात. क्षणभर विश्रांती या मराठी चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, आता आपण ऐकूया मेड इन महाराष्ट्र या मराठी चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंदे यांचा जोडावाज.

नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. हेल्थ विथ आयुर्वेद 2.0 हे आयुर्वेदीक भलायकी तपासणी शिबीर 5 जून मेरेन सुरू आसतले. आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणी दिवचल केंद्राक भेट दिवन सेवांची पळोवणी केली. गोयकारांची गिरेस्तांय संस्था, गोंय राज्य ग्रामीण उदरनिर्वाह मिशन आनी गोंय ग्रामीण उदरगत संचालनालयाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या मडगांव पुरमेत फेस्त 2024 आयज मडगांवांतल्या रवींद्र भवनांत मंत्री दिगंबर कामत हांणी उक्तावण केलें. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस 2024-16-18 मे मेरेन पणजेंतल्या गोंय विज्ञान केंद्रांत मनयतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत समारोप सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतले. भारत आणि संयुक्त अरब अमिराती हांच्या मदीं भारत पेट्रोलियम आणि वायू साठो स्थापन करपासयत जायत्यो कबलाती झाल्यो. एका प्रसारमाध्यमाक दिल्ले मुलाखतीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी होर्मोन स्ट्रेट उक्ते करतले आणि इराणाक अणुशस्त्र मेळोवंक दिवचे नात असे सांगला. भारतीय हवामान खात्यान गोंयांत 16 मे-22 मे मेरेन हवामानाचो अदमास जाहीर करून उत्तर आणि दक्षिण गोंयांत आयज आणि फाल्यां खातीर येलो अलर्ट जारी केला. आकाशवाणी पणजे केंद्रान कोंकणी वृत्त निवेदकाच्या पॅनला खातीर निवड प्रक्रिया सुरू झाल्या. हे अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2024 अशी आसा. जाल्यार आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज कोलकाता नायट रायडर्स आणि गुजरात टायटन्स ह्या पंगडां मदीं इडन गार्डन्स ह्या मैदानार खेळ जातलो. हो खेळ सांजचो 7:30 वरांचेर सुरू जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आणि आता जाणून घेऊया FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर वितरावपी कार्यावळींची रूपरेषा. सध्याक तुम्ही ऐकू शकतात रेनबो सांज ही कार्यावळ. ताच्या उपरांत फोन इन प्रोग्राम ही कार्यावळ असतली 7 वरांचेर आणि फार्म टू सिटी ह्या कार्यावळींत 7 वरां जाऊन 30 मिनटांचेर ऐकूपाक रावात डॉ प्रकाश पर्येकार हांचे उलोवप. श्याम गांवकर हांणी घेतिल्ली माहिती पुरण शेती हो विषय. कातारांचो वेळ 8 वरांचो. एक ही फिल्म से ही कार्यावळ 8 वरां जाऊन 30 मिनटांचेर आणि पश्चिमी संगीताचे कार्यावळींत 9 वरां जाऊन 15 मिनटांचेर बेस्ट ऑफ द वीक. फोन इन रिक्वेस्ट सॉंग प्रोग्राम ही कार्यावळ 10 वरां जाऊन 5 मिनटांचेर. 11 वरां जाऊन 10 मिनटांचेर परत एक फावट पश्चिमी संगीताचे कार्यावळींत फ्रॉम द आर्काइव्स ही कार्यावळ. 12 वरां जाऊन 6 मिनटांचेर ही सगळे कार्यावळी FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर सोंपतल्यो.

तशेच न्यूज ऑन एर ह्या एपावरवी लेगीत तुम्ही ऐकू शकतात आकाशवाणी पणजी. सांजेची 6:05 जातात. काय खिणातच तुमका ऐकूपाक मेळटली तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ. पूण ताच्या आधी घेऊया ल्हानसो विसव.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
0: आकाशवाणी. सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

ट्यून इन केला 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6 वरां जावन 15 मिनटां जातात. तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ.

आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात शब्दुली ही कार्यावळ. 16:20:04 जातात. मुखार या कार्यावळींत ऐकूया साधना सरगम हांचो आवाज, राजय पवार हांची गीतरचना, अशोक पत्की हांच्या संगीताक.

आयकुप्यानो आता ऐकूया शब्दुली ह्या कार्यावळीतले निमणे गीत. बिंद्या वस्तनायक हांच्या आवाजांत डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची गीतरचना हर्ष नासरे हांचें

क्राइस पेरी हांचे संगीत, एम बोयर हांची गीतरचना, यांग चिको आनी एम बोयर हांचो आवाज तुमकां आयकुपाक दिता. तुमी आयकतात कातारांची कार्यावळ.

मुखार कातारांच्या कार्यावळींत ऐकुया रॉबिन वाझ आनी बॅटी नाझ हांचो गोड ताळो. आयकुप्यानो, तुमी ट्यून इन केला तुमच्या आवडीचो आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6 वरां जावन 43 मिनटां 35 सेकंड जातात. ऐकुया रॉबिन वाझ बॅटी नाझ हांचो गोड ताळो.

रसिक श्रोते हो, आपण आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया संजीव अभयंकर यांचा आवाज, प्रवीण दौणे यांची गीतरचना, केदार पंडित यांचं संगीत.

0: रसिक श्रोते हो, आणि आजचा हा भावगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आता आपण ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो, हेल्थ विथ आयुर्वेद 2.0 या आयुर्वेदीक भलायकी तपासणी शिबिरा मजगती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज दिवचल केंद्राक भेट दिवन सेवांची पळोवणी केली. हे शिबीर 5 जून मेरेन चलतले. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस 2026 16 ते 18 मे मेरेन पणजेंतल्या गोंय विज्ञान केंद्रांत मनयतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत समारोप सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण हजर रावतले. मडगांव पुरुमेत फेस्त 2026 उक्तावण भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांचे हस्तुकी आयज मडगांवांतल्या रविंद्र भवनांत जाले. आनी भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान 16 ते 22 मे ह्या काळांतलो हवामान अदमास जाहीर करून उत्तर आनी दक्षिण गोंयांत आयज आनी फाल्यां खातीर येलो अलर्ट जारी केला. आतां पुराय खबरो. आयुर्वेदा सयत भलायकी दोतोरा कडल्यान दिवचलच्या दिनदयाळ हेल्थ केअर हॉस्पिटलांत आयुर्वेदीक

0: सायद अल नहयान हांच्या मदीं उच्च पांवड्यावेल्या उलोवणे उपरांत ह्यो कबलाती जाल्यात. संयुक्त अरब अमिरातीन भारतांत $5 अब्ज गुंतवणूक करपाचें उतर दिलां. पांच राष्ट्रांच्या भोंवडेच्या पयल्या पांवड्या निमतान प्रधानमंत्री मोदी काल युएईत पावले. बंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्थेन आदिवासी विद्यार्थ्यां खातीर सेमीकंडक्टर प्रशिक्षण 2026 तिसरो पावणो सुरू करपाची घोषणा केल्या. फेज 2 उपाट प्रतिसादा उपरांत हो फुडलो पावणो जाहीर केला. हो उपक्रम भारत सरकारच्या केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाच्या सहकार्यान आयोजित केला. हो अभ्यासक्रम खासा करून अनुसूचित जमाती वर्गातल्या इंजिनियरिंगाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकां खातीर तयार केला. ह्या कार्यक्रमा खाला उमेदवारांक 100% फुकट प्रशिक्षण मेळटले. तशेंच नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क खाला 5 क्रेडिट्स मेळटले जे एकेडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स खात्यांत ट्रान्सफर जावंक शकतात. ह्या प्रशिक्षणांत नामांकीत नॅशनल नॅनो फॅब्रिकेशन सेंटर हांगा प्रात्यक्षिकांचो आनी प्रगत तंत्रज्ञानाचो अणभव मेळटलो. ही शिक्षण पद्दत लवचीक आसून सुरवेक ऑनलायन पद्दतीन पायाभूत शिक्षण दितले आनी ताच्या उपरांत प्रगत ऑफलायन प्रशिक्षण आसतले. अभ्यासक्रम पूर्ण जाले उपरांत नामांकीत कंपन्यांनी इंटर्नशीप नॅटवर्किंगची संदी आनी जाणकार तज्ञाकडल्यान करियर विशीं योग्य मार्गदर्शन मेळटले. ह्या कार्यक्रमा खातीर अर्ज करपाक 9 मे 2026 सावन सुरवात जाल्या आनी अर्ज करपाची निमणी तारीख 30 मे 2026 अशी आसा. दिवसल तालुक्यातल्या सुल्ला गावातल्या बाधित शेतकऱ्यांक जमीनदारांक रावपी लोकांक आणि कायदेशीर वारसदारांक लुकसाण भरपायचे दावे सादर करपा खातीर खाशेले सुविधा शिबिराचे आयोजन केला. गोयच्या मुंबय उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठात दाखल केल्ल्या रीट याचिकेचेर दिल्ल्या आदेशाप्रमाण ही प्रक्रिया चालीक लायतात. हे शिबीर 20 ते 22 मे 2026 मजगती सकाळी 10 ते सांजेच्या 5 वरां मेरेन सुल्ला गावातल्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जातले. उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी दिवसल हांची पात्र लावार्थ्यांक लुकसाण भरपाय मंजूर करपाक आणि वाटपा खातीर कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक केल्या. ते प्रमाण मुख्यमंत्री तशेंच खण आणि भूविज्ञान मंत्री यांच्या निर्देशाप्रमाण दावे सादर करपाक आणि तपासपाक सोपे जावचे म्हणून हे शिबीर आयोजित केला. दावेदारांक फॉर्म 1 आणि 14 प्रत, वळखपत्र, बँक खात्याचो तपशील, 100 रुपयांच्या स्टॅम्प कागदाचेर इंडेमनिटी बॉन्ड, मरण प्रमाणपत्र, वारसदार प्रमाणपत्र, संमतीपत्र आणि हेर संबंधित महसूल कागदपत्रां सादर करची पडटली असो आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान 16 ते 22 मे 2026 ह्या काळातलो हवामान अदमास जाहीर करून उत्तर आणि दक्षिण गोंयात आयज आणि फाल्यां खातीर येलो अलर्ट जारी केला. ह्या 2 दिसां खातीर खात्यान कांय सुवातांचेर खर वारे वराक 30 ते 40 किलोमीटर वेगान व्हांवतले. तशेंच गडगड येवपाची शक्यताय आशिल्ल्याचें सांगला. 18 ते 22 मे मेरेन राज्या खातीर हवामानाची शिटकावणी लागू ना आनी परिस्थिती सामान्य उरपाची शक्यताय आसा. पावसाचे बाबतींत राज्यभरांतल्या कांय सुवातांनी 16 ते 19 मे ह्या काळात मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. चडात चड तापमानात व्हडलोसो बदल जावपाची शक्यताय ना असोय अदमास खात्यान उक्तायला. हवामान पणजे वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण गोंयात कमाल तापमान 34.6 डिग्री सेल्सियस जाल्यार किमान तापमान 28 डिग्री सेल्सियस नोंद जाला. गोवा क्रिकेट असोसिएशनान आयज आणि फाल्यां मडगांवच्या SGPDA मैदानाचेर टाटा IPL फॅन पार्क आयोजित करतले असे जाहीर केला. परवरी हांगा जाल्ले पत्रकार परिषदेत GCAचे अध्यक्ष महेश देसाय हांणी ही माहिती दिल्या. आणि परतून एक फावट काय मुखेल खबरो. हेल्थ विथ आयुर्वेद 2.0 या आयुर्वेदीक भलायकी तपासणी शिबिरा मजगती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज दिवचल केंद्राक भेट दिवन सेवांची पळोवणी केली. हे शिबीर 5 जून मेरेन चलतले. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस 2026 16 ते 18 मे मेरेन पणजेतल्या गोंय विज्ञान केंद्रात मनयतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत समारोप सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून हजर रावतले. मडगांव पुरुमेत फेस्ट 2026 उक्तावण भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांच्या हस्तुकी आयज मडगांवच्या रविंद्र भवनात जाले. भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान 16 ते 22 मे या काळातलो हवामान अदमास जाहीर करून उत्तर आणि दक्षिण गोंयात आयज आणि फाल्यां खातीर येलो अलर्ट जारी केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.
1: आयकुपेनो तुम्ही ट्युन इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 7:30:55 जातात. आणि ह्या वेळार घेऊया ल्हानसो विसो.
2: बदलो बदलो आदत बदलो.
3: मशीन में कपडे डालने से पहले चेक नहीं किया था क्या?
2: बदलो बदलो आदत बदलो. अब नजदीकी

0: आयकुपेनो आयच्या चावडेर ह्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक मेळटल्यो फुगड्यो सादर करता श्री पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा गोंय.
1: ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा हांणी सादर केल्ल्यो फुगड्यो तुमच्या मुखार दवरपी प्राजक्ता फडते, पुजा सावंत, तनुजा फडते, तामसी शेट, ऋतुजा फडते, पद्मिनी सावंत, प्रमोदिनी सावंत, सुरक्षा फडते, सविता सावंत, मधुबाला सावंत, प्रीतम फडते आणि कुसुमावती फडते.

0: कशी
1: गुम गुम गुम
0: शाण्याची बाई
2: दळटा कशी
1: अशी गे अशी अशी गे अशी
2: शाण्याची बाई
1: आसुटा कशी
2: सु
1: शाण्याची बाई
2: जेवटा कशी
1: बुरुक बुरुक बुरुक
2: शाण्याची बाई
1: शेण काढता कशी
2: अशी गे अशी
1: अशी गे अशी
2: अशी गे अशी
0: आई करगे बेसन लाडू आई

माझ्या मोरुल्या पाय धरूया, यो रे माझ्या मोरुल्या डोका धरूया, यो रे माझ्या मोरुल्या कमर धरूया, यो रे माझ्या मोरुल्या भुजा हलोया, यो रे माझ्या मोरुल्या पाट्या हलोया, यो रे माझ्या मोरुल्या उडून जाऊया, उडून जाऊया, उडून जाऊ

0: तुम्ही ऐकली फुगड्यांची कार्यवळ, सादर करपी श्री पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ, आखाडा गोवा.
1: आयकुप्यानो, आयच्या चावडेर ह्या कार्यावळीन तुम्ही आयकुल्यो फुगड्यो सादर केल्ले श्री पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा गोंय हांच्यानी. आनी इतल्यान आयची ही चावडेर कार्यावळ हांगाच सोंपता.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदाय

0: समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे, तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरुपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवसरात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून

0: कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे, असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल, असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे, असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता, असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकूपेनो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 8:15:30 जातात आनी हो वेळ आसा हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीचो. सुरवेक ह्या कार्यावळींत ऐकूया एक विलन रिटर्न्स ह्या फिल्मा खातीर अंकित तिवारी हांचो आवाज आनी संगीत, मनोज मुंताशीर हांची गीतरचना.

0: निकतोच तुम्ही ऐकलो अतीफ असलम आणि श्रेया घोषाल हांचो जोडावाज. मुखार ऐकूया हरिहरन हांचो आवाज.
1: कुछ तुम कहो.
0: अनु मलिकांचे संगीत, समीर हांची गीत रचना, कुछ तुम कहो कुछ हम कहे ह्या फिल्मा खातीर.

अमिताभ भट्टाचार्य हांची गीतरचना अचिल अजय अतुल हांच्या संगीताक श्रेया घोषाल आणि अजय गोगावले हांचा जोडावाज ऐकूया धडक या फिल्मा खातीर.

हासिल ह्या फिल्मा खातीर ऐकुया अभिजीत हांचो आवाज, जतीन ललित हांचे संगीत, इसरार अंसारी हांची गीत रचना.

खाकेया फिल्मा खातीर ऐकूया अर्णब चक्रवर्ती आणि श्रेया घोषाल हांचो जोडावाज, राम संपत हांचे संगीत, समीर हांचे गीत रचना. तुम्ही ऐकतात हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आणि हे असा तुमच्या खातीर निमणे गीत. तुम्ही ऐकतात आकाशवाणी कोणची केंद्राचं मदय चॅनल.